देवा आपल्या मर्जीचा मालिक, जे ऐकत नाही कानाखाली खातील, शानबाना शिकू नको अजिबात, फुकडमधी देवाघरी जाशील. देवा आपल्या मर्जीचा मालिक, जे ऐकत नाही कानाखाली.